0: असल कलाकार मंगलूर, प्रस्तुत करतात कोंगणी सामाजिक नाटक बोंगो, बरोपी नेल्लू पेरमानूर, पात्र परिचय विल्सन डिसोजा कुलशेखर, फेलिक्स लसरादो पेरमानूर, ऑल इन वेगस राजेश मियापदव नेल्लू पेरमानूर, अनु विजय ब्लेजी मोंतेरो, शॉन रोड्रिगस कैनी डिसोजा, डिंपल पिंटो दिव्या डिसोजा, सेलिन डिसोजा, संगीत सतीश सुरतकल, पौधा वनिल वेगस, फोटोग्राफी अनु विजय। तर बोंगो या सामाजिक कोंकणी नाटकाचो मुखार सिल्लो म्हणतो या प्रसारांत ऐकूया।
1: सांगले बरे तुझ्या फ्रेंडाक प्राइज मिळवणार आहे
2: ना? आंटी वीर मोताची अंकल ये कर दीजिए सिंगिंग कॉम्पिटिशन में मका फर्स्ट प्लेस अंकल।
3: ओ कांग्रेचुलेशंस माय बॉय।
2: थैंक्स अंकल।
3: ಒಸ್ತುರ್ ಬದ್ಲಿ ಏನ್ ಸೀದಾ ಕರಾಸು ಸಡಿ ಬಿಡ್ದಾಕಿ ನೂಲಾತ ಕಂದೋರ್ಲ ದೋ ಮುಡ್ಕೇಕ
2: ರೈಟ್ ಅಂಕಲ್
3: ನೇ ಖುಷಿ ಪಾಪ ಬರೀ ಒಡ್ಲು ಸಿಂಗಲ್ ಸಾಬುತ್ತ ಡಬ್ದು ಮಾದೇ ಬದಲಾಯ್ನಾ

0: ಗಣೇಶ ಆಸಾಗಿ
1: ಡ್ಯಾಡಿ ಪಾಟ್ಲ ತೋಟದಸ್ತಲು ಆಪೈಟ
2: केस धरल्यार मात्र आमका प्रमोशन मेळचे कळली
3: प्रमोशन
2: प्रमोशन इग्गी मेळचे आसा डेनीस एक बरी केस मेळचे
4: प्रमोशन मेळना मोशन मात्र करेक्ट जायचे
3: चावटी
4: आवाजातला आता तो हाळे भात उभे कर खांड्याचं सोरू ओट्टा
3: नाही
4: आर रिक्षा काय येताना सायडीन वेतल्या त्या बायलांची वस्तुराची गत कित्याक
3: तुका आता बायलांच्या वस्तुराची बायलांच्या वस्तुराची फिकर झाल्या वय
2: तेने चेडवा मात खाय बाद आणि ते टाईट बिट जीन्स पॅन्ट आणि टाईट बिट टी शर्ट घालून गेला खरी निरकोन
3: बाहेर
2: मनुष्य झाला पावलो वा रे उभं शिरकात कितल्या म्हणले रे
3: बारी सुरू झाला रे त्या डेव्हिड सांगा त्या वेळाने बारी फाट झाला
4: हो चांगले
3: आता काय तरकारीचे ना झाला पण आमच्या गाव त्या चेडवाची कसा हो
4: बारी
3: बैलांच्या वस्त्राची विक्री खंडित
2: नाही
3: आजन जीप त्याने सली सगळ्यांनी सकेल द्यावा ना म्हणून आजे फुर अरेंजमेंट
2: हो आता गजब तशी
3: हो काही साधारण असं ना काम सुरू केलंय रे
4: नाही सामा
3: नाही
4: मला सुरू करता काही खबर
3: असा ह्या कुठे
4: असं असा खरंच असा
3: आणि ताणे सांगचे ना का या पोलिसांक या पण अण्णा गेला म्हणून बस बस हा येतो
2: मका ऐकल्या सोडून गेल्या हंगा ना मान बरे सुरु केल्या रे संता मरे म्हणची गत ना होय का म्हणता
1: डॅडी
2: केस मेळटाय पण
5: हावे तुका सांगले ना बाय तुका म्हज्या भयणी बरी पळयता म्हणून तू वस बाय तू वस दात्तेरा कशी
1: म्हाका तुजे दुबाव ना जाल्यार म्हजे खातीर
5: बाय तू उलय नाका बाय तू उलय नाका तुझ्या भुरग्याक हांव पळयता बाय हांव केळयता हांव केळयता बाय हांव केळयता
1: कितें तू म्हज्या भुरग्याक केळयताय
5: वय बाय
1: इच्छू कशें केळयताय दाखय

0: अशे पाटील काण घेऊन अशे हाय केळयता बाय
1: आणि हाव तुका दिनातल्या रे
0: दिनातल्या हट धरता बाय बाय

सत्य सांग, तू काने या करा करो तो संग तुझे लगी सरता, तू काने या करा करो संग। अरे रे तू का कितले काम असा, कितले काम तुवे सुना बरी केला, जानवाय मुनी दाखवून गेला रे।

0: डीडीटी इल्लो सासो लो पापुन जालो बाय
1: दुसरे बाय वकत असेल सब त्या घरांत मुयो
0: आमगे रसले दोन मुया अंक सोकत करू जायना तू तुझ्या सगळ्या घरांत असल्या मुया अंक सोकत करता गेली ना बाय
1: ना इच्छो दुसरे काय वकत असला सांग आमच्या सगळ्या घरांत मुयो पावानातल्या कुडा कुडानी मुयो मुंटा बेड्डा कटला वयर गल डेरे मुयो मुंटा गल देक डीडी घालून जाता इच्छो
0: गज देक डीडी घालून जायना बाय काय जाता झाल्यार अंगा किलो पापड निघेत कोणा
1: तू ये काले उलयता इच्छो दुसरे काय वकात असल्या सांग रे पुता
0: कंचे वकात सांगचे बाय माका सांगा वकात करची गत ना हा एक वकात असा बाय जाय तर सांगता
1: सांग पुता सांग
0: तुम्ही स्टीलाचे बसो असा ते
1: स्टीलाचे बसो आमच्या काळदारा काय राहिलं दहा बारा असा ते
0: दहा बारा सोड झालं चार पुरो
1: चार
0: चार समा ऐक चार स्टीलाच्या बोशाने उदक भरलो चार स्टीलाच्या बोशाने उदक भरलो कटल्याच्या चार पा

0: गड्यार खायला वाशेना कळले ने
1: ते वय
0: ये
1: वो
0: इच्छो
1: वो
0: आशा गुरुवार कही ने
1: ओय तू का कशे आत्ता सोपान पडले
0: तो विल्ली काढाई म्हणता कही
1: ओय काटता है
0: वो एकाले रुकातन फोनस करसोय रे
1: मागीर दावो ने पिशा मरी सवाल विचारले रे आवाज जापी तो शित देऊची पिशा

0: आम्ही विसरली गजल किती झाले घरची गजल गाऊन चांगलचे नाका
1: भीतर सुनूला
2: भीतर असो नो मस्को मारसो नाका कितीही उलवं कसल्या रांगात चवले आमकाही कळून
0: तुम्ही आम सर नका आज तू वांटेकरच्या विषयात किती निर्धार कान घ्यायचे म्हणून आऊ जाणा
3: वय तुझं नाही
0: सगळ्या गावात न्याय सांगून तुझं नाही पण आपणाचे घर सोडून मात्र तू नाही भेंगे
2: आमका आमच वाट होती आमका हंगा राहू मोहन ना आमची वाट आम्ही पळतो
0: जीप समान होले नंतर जीप का तर रोड हंगा शर्मा ऐकूंक पुरसोत ना तुझो निर्धार कितें ते बी सांग जम दिवन वडयल्या तुमका म्हाका निर्धार काढून सांगची कोणाची गरज ना कोणाची गरज आसची ना तुवें म्हाका जम दिवन पसून वाडयला वय हर एकलो बापूय येस करता पूण हे पुरो करता आपल्या स्वार्थ खातीर स्वार्थ हर एकादे स्वार्थ स्वार्थ स्वार्थ नाही तुवें म्हाका ससरण दिवचे म्हणल्या उद्देशान म्हाका जन्म दिवंक नाही तुझ्या तरणपणाचे उभे कर हांव जन्मला मात्र हो स्वार्थ नाही गे हांवें वाडा जाय म्हणल्या उद्देशान म्हाका तुवें बसूंक नाही तुझ्या उतार प्रायेक काय तुका आधार जायत म्हणल्या उद्देशान म्हाका बसून वाडयलोय हो स्वार्थ नाही गे तुझ्या बापायन तेच केलें आणि तू म्हजो बापाय जाणो तेच करना साहेब
4: बापायच्या विषयात
0: किती करताय तो मरताय म्हाका

ही गजल पहिलंच किती असं सामान आहे पुता तुझे कसे सांगते डेरी सामा कसे सांगते तू हंगस राहिला सुरूच्या दिसास तुझ्या सुनेन ताका बेस्टावून दौरला भाऊ म्हणल्या सत म्हणे कळीत करशी तर कामात जाऊन खाट

0: അവന് ബെസ്റ്റായിരുന്നോ? പാപ്പു ലാണ് പ്രയറസ് ആയോ ബാപ്പായ ഹൊഗ്ഡായില്ല ബുർഗത്തോ ആപ്പിലെ പോട്ടാച്ചി ബുക്ക് തമ്പോക്ക് കായ് കേസ്റ്റ് മാർത്തി കൊണ്ടാമണ് ഈ ഗസൽ തന്നെ കൊണ്ടാലി സംഗോണ പൂണ് മൊജലാക്കി സംതാലോ മൊജലാക്കി സംതാലോ
1: आणि तू एकलो दादलो बायलेच्या पालवाक हुमकोळ घेऊन तुझो प्राण केदाळा घेत होतो पण आज तुवें मारलो मार 4 महिने आधी मारलो तर इतलो समस्या सुना तुल्लो हे कुठं असतो बरा चल म्हणजे हरी एक भुरगे फाल्या फुलोन परमोळ फांचो बंगो तो तुम्ही बिजोड नाकात तुमच्या दालीन फुलले हरी एक फुल तुमच्या दिष्टीच्या आड पडद्या पाटल्यान असल्या रे परमोळ तुमकाय फंका नसताना रावचे ना बंगो फाल्यांचे सोपान ते बिसरू नका या बाय हा समय तुका या बाय
2: राव इच्छू तुझ्या संगात हमी येता वही इच्छू स्वार्थी म्हज्या दोळ्यांक सताची दिश्ट तुवें दिली वय तुज्या संगता हांव येता वय

0: Yoshi. तुझे पाई
1: पाय मुझे दरी ना कबे अरे तो ये सा देवा सर को तुझो माऊ पाय ताचे दर भाई आणि बक्षाडे तुझ्या गोवाला की माग भाई तुझ्या गोवाला की माग
2: येदुळ मुनासर बोंगो या सामाजिक नाटकसो अक्रेसो वंटो आम्ही ऐकलो ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM.

0: ਤੈਨੂੰ ਕਿਸ ਮੈਲ ਟੈਪ ਲਿਆ
1: सांगले ना बाय तुका मुझे भयणी बरी पळयता म्हणून तू वस बाय तू वस डॉक्टरा कशी
2: म्हाका तुझे दुबाव ना इच्छू जाल्यार मुझे खातीर तू कष्ट ना
1: बाय तू उलय नाका बाय तू उलय नाका तुझ्या भुरग्याक हांव पळयता बाय हांव केळयता हांव केळयता बाय हांव केळयता
2: तू मुझे भुर्ग्या केळयताय
1: वय बाय
2: इच्छू कशे केळयताय दाखय
1: आणि अशे बाय अशे अशे अशे पाटील खाण घेऊन अशे हांव केळयता बाय अशे केळयता बाय
2: केळता केळताना रडल्यार
1: रडल्यार रडल्यार अशे हांव तुझे लागी दिता बाय तू ताका थांबयताय हांव परतन केळयता परत्यान रडल्यार परत्यान रडलं शेण दिता बाय तू ताका थांबयताय
2: आणि हांव तुका दिनातल्यार
1: हांव हट धरता बाय बाय

0: प्रयत्न सांग. तुझ्या पाठांना 100 के आहे, मुझे घेताचे.
1: बिल्ली, पहिले हाका अंगातून बाहेर काढ. सगळ्यांचे रगले पैसे जातात.
0: सत्य सांग, कितले दिस तू चलता तू सोळके. आओ तुझ्या लागे उलयता, कितले दिस तू चलता तू सोळके. आशा तुका हूं बऱ्यान संकेत असा, मला तू असं नभाषण करे कळलं मग तुका.

0: लागल्या सगळ्या नाश झाले सगळ्या घरांत मुयो इच्छो डीडीटी असाय पुता इल्लोसो डीडीटी असल्यार ती सगळ्या घरांत मुयो म्हणता
1: डीडीटी इल्लोसो असलो पापून झालो बाय.

0: मुयो
1: आमगे रसला दोन मुया कसे वकात करू जायना तू तुझ्या सगळ्या घरात असल्या मुया कसे वकात करता गेली ना भाई
0: ना इच्छा दुसरे काही वकात असल्या सांग आमच्या सगळ्या घरात मुयो हवानातल्या कुडा कुडानी मुयो म्हणता तू उलयता इच्छो दुसरे काही वकात असल्या सांग रेपता
1: खंयचे वकात सांगचे बाय म्हाका सांगा वकात करची गत ना हा एक वकात असा बाय जाय तर सांगता
0: सांग पुता सांग
1: तुमगे स्टीलाच्यो बश्यो आसात
0: स्टीलाच्यो बश्यो आमच्या काजारा गायर आयल्ल्यो धा बारा आसात
1: धा बारा चड जाल्यो चार पुरो
0: चार
1: चार सम आयक चार स्टीलाच्या बश्यांनी उदक भरलो चार स्टीलाच्या बश्यांनी उदक भरलो कटल्याच्या चार पांयां बंदाक दवर मुयो येवंक सरात रे
0: सांगल्या बरी बरी आयडिया रे तुजे
1: मागीर उडासान दोन कॅनरा पेटोवन माथ्या वयर दवर
2: काल राती काय गेलं काल राती म्हणून विचारलं
1: देव अण्णांचे बस दोन गेलो मामा
2: त्यांच विचारता अण्णांचे बस दोन कोथू कित्या गेलोय
1: ते बायक दाखत्या कुशीन पैसे जाय असले की देखून

0: कहीं बटला इच्छो
1: कली सामा
0: हाँ कितने बार बेच रहा है साई
1: ताकत कली सामा सदन चे संगले बने पियो सोडलो ही कितने
0: पियो सोडलो रे इच्छो
1: बरे जाले
0: अबे तेरे डे संगले ने 20 रुपए दी आज तुझे नवरे एक लास्ट पिया था अने इच्छा प्राप्त पिया ना सोडलो रे इच्छो
1: बरे जाले कली सामा तू ये हम तुझे प्राय लंतरी मुझे उतार आई कल इन्हें तेंसु वर्ड कली सामा आज तुझे मग समाधान जाले कली सामा
0: ना रे इच्छो सरो पिया उन सोसा नहीं सरो पिये तेरे नाम मात लज बंचे नहीं ताचा बाई लेने बुर्गिया ने पूरा लज बंचे रे इच्छो हे मग मस्तु लेट सम समझा ले रे इच्छो सरो सा नहीं पहले पैग मात्र हमें पियो चे ताचा माँ गिरचे पैग सौर्यान सौरा पियो चे अरे तीसरे पैग का साने ते सौर्यान मका पियो चे ये मका समझा ले चो नहीं सौरा पार मना हूँ कंडी संगना सौरा लकार पिया तला कंडी तो बात पुन मुझे तो सिलां संगलो नहीं रहता मुंशियां सौरा पिया लरुन्नी सौर्यान सौरा पिया लरी वन्नी पुन सौर्यान मुंशियां पियो न सेच्चो यह सत्य मग समझा ले इच्छो आइच्छो प्राप्त कंडी संता आऊँ कंडी तने सौरा पिया ले इच्छो कंडी पिया ना ना ले इच्छो
1: बरे जाले पिली सामा बरे जाले मुझे उतार आई कालो इन्हें तो जाओ दी पिली सामा आज कितने दुख मुझे खाल जा पिचर असली आ रही आ मस्त सुंदर स्पोर्टन पिली सामा मस्त सुंदर स्पोर्टन जाओ दी अनिपुणी तुम्हें बाबा बरन राव पहले सामा पाप तुम ची देखा नहीं तो गुरगोई वरना
0: ना कंडे तो आई बर्दोता रे कंडे तो बर्दोता तो
1: शब्बस बारी बरे जाला रे बरो फुडार असा तुका जायते
0: ले जालर पित्र अर्जित
1: कशे दे
0: बापाची आस्त हक्कान पुतान गण गेली
1: दुसरी कंची आस्त ना मागिर किते तो तोलो बावडो
2: अरे काय रे बाप्पा तो पट्टू डे लाख सुडलर दुसरे काय असा तुझे कडे तू सामान आहे बाप्पा
0: काले आओ सामान असताना तू झालाय रे आणि तो पट्टू डे लोक नी कितलो गुंडर तसाण तुका गो तसा रे
2: गुंडर तू पुटलो पहिले मजे बोलसांना काढूला पैसे दे भूकण घेऊन दवरला ते
1: अळे पेली सामा पोरत्यान सोरोपियो सोडलो उठाय ताणे भूकण घेऊन दवरले पैसे किदा काढले बाप दी पाटी दी इस्कॉल शिकोली बावडो
0: इच्छो इस्कॉल शिकले वडलो मुडी स्नेह रे इच्छो
1: मागिर
0: थोडाने चिंचा असा आपण शिकला आपण वडलो मुडी सन इस्काल चिकल ओडलो मनीस नी रे जीवित चिकल ओडलो मनीस
1: जीवित चिकल ओडलो मनीस मागिर तू किद्या जीवित शिको नाय
0: कोको केके किकी जा तेंजा
1: ओके
2: ते फ्रेंच
1: फ्रेंच
2: तू का कोण आले
1: ना
2: कोको केके किकी जा तेंजा
1: मुलार
2: कोणा कोणा क
1: देखून
0: तुम्ही जीवित शिकवणार
1: ते कसे
0: तुझे पैसे काही दोरले रे
2: तुला
0: शर्टाच्या बोलसांतल्या कान तुझ्या चड्ड्याच्या बोलसान दोरल्यात वस वडल्या सावकार पैसे काढले

0: विसरली का झाली किती झाले घरची ग झालं गाऊन चांगलच्या नाका
1: भीतर सुनूलाय
2: भीतर असन मस्को मारस नका कितीही उलंक असल्या रंगात चवले आमकाही कळून
0: तुम्ही आम सरना का आज तुमच्याकडच्या विषयात किती निर्धारकान घ्यायचे म्हणून आऊन जाणा तुझं सगळ्या गावात न्याय सांगून तुझं नाही पण आपणाचे घर सांगून मात्र तू नाही
2: आमका आमच वाट होती आमका हंगा रावंक मोन ना आमची वाट आम्ही पळयतो
0: जीप समान उलय ना तर जीप का तर रोडंग
2: उडे ताई उडे पळयो उडे तुका कितले काम असा तितले मात कर
0: डॅडी माका हंगासर शर्मा ऐकूंक पुरसोत ना तुझो निर्धार कितें ते बेगी सांग जम दिवन वडयल्या तुमका म्हाका निर्धार काढून सांगची कोणाची गरज ना कोणाची गरज आसची ना तुवें म्हाका जम दिवन पसून वाडयला वय खरी एकलो बापूय येस करता पूण हे पुरो करता आपल्या स्वार्थ खातीर स्वार्थ हर एकांत स्वार्थ
3: स्वार्थ
0: खंयचो स्वार्थ न्हय तुवें म्हाका जल्म दिवचे म्हणल्या उद्देशान म्हाका जल्म दिवंक न्हय तुज्या तरणाटपणाचे उपाय हांव जल्मला मात्र हो स्वार्थ न्हय गे हांवें वाडा जाय म्हणल्या उद्देशान म्हाका तुवें बसूंक न्हय तुज्या उतार प्रायेक काय तुका आदार जाय म्हणल्या उद्देशान म्हाका बसून वाडयलोय हो स्वार्थ न्हय गे तुझ्या बापायन तेंच केले आणि तू म्हजो बापाय जाऊन तेंच करना
3: साहेब
0: कितें करताय तू म्हणजे म्हाका

0: ही गजल पयलंत कित्या सांगो नाय पुता तुवें
1: कशें सांगचें डॅनिसा मा कशें सांगचें तो हांगासर आयिल्ल्या सुरयेच्या दिसास तुज्या सुनेन ताका बेश्टावन दवरला भाव म्हणल्या सत म्हणी कळीत करशी तर कामां धावन काडटा म्हण बेश्ट आयलो पाप लहान प्रायर आवय बापायक फगडायलो भुरगो तो आपल्या पोटाची भूक थांबवक कांय कश्ट मारतीत कोण ना म्हण ही गजल ताणें कोणा लागीं सांगो ना पूण म्हजे लागीं सांगतालो हर एक विशय म्हजे लागीं सांगतालो
2: आमी या बाय तुका हांगा कोणी ना बाय आमी या आनी तूं एकलो दादलो बायलेच्या पालवाक हुमकोळ घेवन तुजो प्राण केदा लागीं तुटल्लो पूण आज तुवें मारलो मार 4 म्हयने आदी मारलो तर इतलो समज सोसून आतुल्लो हे कुठं असतो बरा चल म्हणजे हरी एक भुरगे फाल्यां फुलोन परमोळफांचो बंगो तो तुम्ही पिसूड नाकात तुमच्या दालीन फुलले हरी एक फुल तुमच्या दिश्टीच्या आड पडद्या फाटल्यान असल्या रे परमोळ तुमकांय फांकान आसतना रावचे ना बंगो फाल्यांचे सोपान ते पिसूड नाकात या बाय हांव आसा बाय तुका या बाय
3: राव इच्छू तुझ्या संगता हांवी येता वय इच्छू वय स्वार्थी म्हज्या दोळ्यांक सताची तुवें दिली वय तुझ्या संगता हांवी येता वय

0: बख्शी, तुझे पाए बख्शी।
1: पाए मुझे दरी ना कबे ऐसा देवा सर को तुझो माऊ पायता से दर भाई आणि बक्षाने तुझ्या गोवा लागी माग भाई तुझ्या गोवा लागी माग
2: येदुळ मुनासर बुंगो या सामाजिक नाटक असो अक्रेसो वंटो आम्ही ऐकलो ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी.